गोचरम तम गोचरम गोविंदम प्रणवानंदम सद्गुरुम प्रणतोम्यहम गोविंदम प्रणवानंदम सद्गुरुम प्रणतोम्यहम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरं मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं